कि कर्म कमाया तुद शरीरा जा तू जग मह आया जिन हर तेरा रचन रचया सो हर म